पर्वताच्या शिखरावर पोहोचलेल्या माणसाच्या हातात विजय दर्शवणारा झेंडा फडकतोय हे आपलं चित्र पहिला नंबर पटकावणारच असा विश्वास त्या तरुण चित्रकाराकडे होता. उत्तम होतीच त्याची चित्रकला. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा पहिला नंबर मात्र, पहिला क्रमांकाचं पारितोषिक दुसऱ्याच चित्राला मिळालं. त्या चित्रात एक माणूस डोंगराच्या चढणीवर अर्ध्यात होता. एका हाताने वरच्या खडकाला पकडून होता आणि त्याचा दुसरा हात खाली असणाऱ्या, वर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दुसऱ्या माणसाला सावरण्यासाठी खाली होता. म्हणजे एका हाताने स्वतः वर चढण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या कोणाला तरी वर घेण्याचा प्रयत्न असं त्या चित्रात दिसत होतं. हे चित्र पूर्ण नव्हतं, म्हणजे दोन्ही माणसांचे चेहरे कष्टाने आणि घामाने माखलेले होते. तरी अर्थातच आता सुजाण श्रोत्यांना किंवा मानवी भावनामूल्य जपणाऱ्या प्रत्येकाला लगेच लक्षात आलं असेल की पहिलं चित्र तितकंच सुंदर आहे, रेखाटन सुंदर आहे, रंग खूप सुंदर भरले आहेत आणि दुसरंही चित्र तितकंच सुंदर आहे. तरी नेमक्या कोणत्या कारणाने या दुसऱ्या चित्राला पहिला क्रमांक मिळाला हाच आपला प्रश्न घेऊन नम्रपणाने त्या पहिल्या तरुण चित्रकाराने परीक्षकांना देखील प्रश्न विचारला. काय उत्तर दिलं परीक्षकांनी ऐकूया या गीतानंतर.

माझं चित्र मला अगदी परिपूर्ण वाटलं होतं, किंबहुना ते सुंदर दिसतंय हे तर इथल्या प्रत्येकाच्या नजरेतसुद्धा कळतंय. मग माझ्या चित्राला पहिला नंबर का नाही मिळाला आणि या चित्राला जिथे अजून कोणी यशाच्या शिखरावर पोचलेलं देखील नाही आहे त्या चित्राला

पहिला नंबर कसा? परीक्षक म्हणाले, तुझ्या चित्रात यश आहे, पण या चित्रात माणुसकी दिसते. शिखरावर एकट्याने पोहोचण्यापेक्षा संकटात सापडलेल्या दुसऱ्या माणसाला हात देऊन वर खेचणे हेच मानवी मूल्याचं सर्वात सुंदर रूप आहे. आयुष्याचा अर्थ हा स्पर्धा असा घेऊन नाही ना आपल्याला पुढे जाता येणार. आयुष्य म्हणजे सहप्रवास.

आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी हात पुढे करणाऱ्या मानवी मूल्याला वंदन करत राहायला हवं आपण. किंबहुना हे मानवी मूल्य आपल्या स्वतःच्या आत्मदे देखील रुजवण्याचा प्रयत्न केला तर. आणि मंडळी, सगळीच माणसं जर अशा विचारांची झाली तर काही गोष्टी ह्या आपल्याला कल्पनेच्या बाहेरच्या वाटतात, पण ती केवळ कल्पना न ठेवता आपण वैयक्तिक आपल्या आपल्या पातळीवर प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. करूयाच.

वंदन या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा श्रोते हो, तुमच्या या मित्राला प्रणयला अनुमती द्या. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर 6:05 पुन्हा इथेच भेटणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात. ऐकत रहा आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेन.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सुप्रभात श्रोते हो, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. कार्यक्रम सुरू करत आहोत रेनबो फंडे, आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्यासोबत आहे मी, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे.

0: श्रोते हो, ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक प्रमाणात पाऊस होता. कुलाबा येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा येथे 25 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 95%. पर्जन्य प्रमाण सांताक्रूज येथे 6.6 मिलीमीटर. पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. पर्जन्य प्रमाण तुरळक ते मध्यम स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे.

0: असे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो।

रेनबो फंडे या कार्यक्रमाची सुरुवात आपण केली आणि मित्रांनो, आपण आता नुकतंच हे जे गाणं ऐकलं, हे गाणं होतं सांगते ऐका या चित्रपटातलं. आणि आपण अशी आणखी काही गाणी ऐकणार आहोत. खरं तर गाणी बरीच आहेत, कारण चित्रपटसुद्धा बरेच आहेत. कुणाचे, कशाबद्दल आपण बोलतोय? आपण बोलतोय मराठी चित्रपटसृष्टीतील एक खूप मोठं, आदराने घेतलं जावं असं नाव, सर्वार्थाने राष्ट्रीय आणि राज्य चित्रपट पुरस्कारांवर देखील ज्यांच्या चित्रपटांनी मोहर उमटवली, ज्यांच्या दिग्दर्शनामध्ये अनेक नामांकित अभिनेत्यांची, अभिनेत्रींची सुरुवात झाली, असे थोर दिग्दर्शक अनंत माने, अनंत गोविंद माने, ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीतल्या लोककलेला, तमाशा आणि लावणीला रुपेरी पडद्यावर मानाचं स्थान मिळवून दिलं. 22 सप्टेंबर 1915 रोजी ऐतिहासिक कोल्हापूर नगरीत जन्मलेल्या या चित्र तपस्वी कलाकाराने अवघ्या 15व्या वर्षी म्हणजेच 1930 प्रभात फिल्म कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. मग सगळं वेगवेगळे तांत्रिक कामं, संकलनाचं काम, दिग्दर्शन या गोष्टी शिकल्या आणि पुढे जाऊन मराठी चित्रपटसृष्टीचा एक सुवर्ण काळ स्वतःच्या हाताने लिहिला. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणं नाही, तर चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्डसुद्धा त्यांनी कायम अडकवून ठेवले. बरेच विक्रमसुद्धा त्यांच्या नावावर आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांच्याविषयी आणखी गप्पा मारणार आहोत. गाण्यांचाही आस्वाद घ्यायचा आहे. सुशीला या चित्रपटातलं हे गाणं ऐकूया.

1959 आलेला सांगते ऐका हा चित्रपट. या चित्रपटाने पुण्याच्या एका चित्रपटगृहात सलग 131 आठवडे सुरू असण्याचा विक्रम रचला, जो आजही भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आदराने घेतला जातो. इतकंच नाही तर मल्हारी मार्तंड सवाल माझा ऐका केला इशारा जाता जाता अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी तमाशापटांचा एक नवा ट्रेंड सेट केला. 1968 एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून मराठीत ग्रामीण राजकीय एक नाटकीय असं संपूर्ण वातावरण निर्माण केलं. आणि निळू फुले यांच्यासारखा अष्टपैलू अभिनेता नंतर आपल्या भेटीला आलाच, पण त्यांचा पहिला चित्रपट हाच.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

अनंत माने यांनी आपल्या कारकिर्दीत 60 अधिक मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. 3 राष्ट्रीय पुरस्कार आणि 7 राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांना. त्यांच्या चित्रपटांचा जीव कशात होता असं जर उत्तर विचारलं तर अनेक जाणकार असं म्हणतील, संगीत. दिग्दर्शक अनंत माने आणि संगीतकार वसंत पवार यांची जोडी म्हणजे मराठी गाण्यांची हिट मशीनच होती. अनंतराव स्वतः गाणं चित्रपटात कधी आणि कसं यायला हवं याबाबतीत लक्ष ठेवून असायचे. रसिकांना केवळ थिरकायला नाही लावलं त्यांच्या गाण्यांनी, तर कथेलासुद्धा व्यवस्थितरित्या पुढे नेण्याचं काम केलं. सुलोचना चव्हाण, आशा भोसले, मधुबारा जव्हेरी यांच्या आवाजातील लावण्या आणि गीतं आज अनेक दशकांनंतरही तितकीच ताजी वाटतात आणि आजच्या पिढीलासुद्धा ही गाणी कशी निर्माण झाली असतील. गीत, वाद्य, संगीत या सगळ्याचा मिलाप त्या काळामध्ये कसा घडवून आणला असेल असे प्रश्न पडायला, विचार करायला लावतात आजच्या पिढीलासुद्धा. या महान दिग्दर्शकाच्या अनेक चित्रपटांपैकी काही गाणी आपण ऐकत आहोत, आणखी हे गाणं ऐकणार आहोत आणि आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये पुढे जाणार आहोत. मराठीतले महान दिग्दर्शक अनंत माने यांना मानाचा मुजरा.

मित्र हो, आजचा दिवस 22 सप्टेंबर हा आणखी एका अर्थाने आणखी एका कारणाने अत्यंत महत्त्वाचा दिवस. 1887 रोजी आजच्या दिवशी जन्म झाला महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाची पंढरी निर्माण करणाऱ्या कर्मवीराचा. होय, कर्मवीर भाऊराव पाटील. ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हा मंत्र देत शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी खुली केली. कर्मवीरांचे विचार आजसुद्धा आपल्या जगण्याला नवी दिशा देतात. कमवा आणि शिका या योजनेसारखा उपक्रम केवळ एक उपक्रम नव्हता, तर तरुणांना स्वाभिमान आणि श्रमप्रतिष्ठा शिकवणारी एक चळवळ होती. आजच्या धावपळीच्या युगात आपण स्वतःचा विचार करत असतो ना, हरकत नाही आहे, करायलाच हवा. पण या काळात त्यावेळी कर्मवीरांनी समाजासाठी केलेला त्याग आणि त्यांचं कार्य आपल्याला अंतर्मुख करायला लावतं. जातपात धर्म या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचं बळ कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांनी दिलं. अशी माणसं आपल्या या मातीमध्ये होऊन गेली याचं आपल्याला वाटावं तेवढं अप्रूप कमी आहे. पण केवळ अप्रूप वाटून न घेता त्यांच्याकडून जितकं घेता येईल, जितकं शिकता येईल, तितकं शिकावं.

0: रयत शिक्षण संस्था हे एक रोपटं लावलं होतं. त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. एका छोट्या गावातून सुरू झालेली संस्था आज आशिया खंडातील मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक मानली जाते. पण या यशामागे कर्मवीर अण्णा आणि त्यांच्या पत्नी यांचं अपार कष्ट आणि त्याग होता. संस्थेच्या मुलांच्या जेवणासाठी पैशाची जेव्हा गरज भासली तेव्हा स्वतःची संपत्ती लक्ष्मीबाईंनी स्वतःचे सोन्याचे दागिने हसतमुखाने विकायला दिले. असा त्याग आजच्या काळात कोण करेल? करणारे असतील, पण इतकी मोठी संस्था शिक्षणाचं कार्य उभं करण्यासाठी कोण स्वतःचं पदरमोड करून खर्च करेल? कमवा आणि शिका, अर्न अँड लर्न ही योजना ही काळाच्या पुढचा विचार करणारी योजना होती. माझ्या रयतच्या पोराने श्रमाची लाज बाळगता कामा नये असं अण्णा म्हणायचे. विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट करायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि सन्मानाने शिक्षण घ्यायचं. आणि म्हणूनच शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे चालवला असं म्हणता येईल. ऐकूया कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यावर आधारित पोवाडा.
1: कर्मवीर भाऊराव पाटील कार्य वाढिल ध्येय गाठील अज्ञानाला त्यांनी दिला दंता. सांगतो पवाड्यात तुम्ही ऐका, पाचखंडात झाला डंका. पाचखंडात झाला.

अन्याय पुष्टि केला त्याने खून की गांधाजी खून की गांधाजी तेव्हापासून नेता बंडाचा सत्य कायम दाजी सत्य कायम दाजी अशा स्थितीत पिंड वाढला कर्मवीरांताजी कर्मवीरांताजी आधी केले मग बोलले आधी केले मग

0: पोवाड्याचा हा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. त्याआधी थोडं कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी आणखी बोलूया. त्यांनी जे कार्य केलं त्या अलौकिक कार्याचं फळ. आता अशी माणसं जेव्हा काम करतात तेव्हा कुठली अपेक्षा नसते. अपेक्षा असेल तर ती एकच, की ह्या कार्याचा लाभ अनेकांना मिळावा. अनेक कुटुंब, अनेक कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावी आणि शिकून त्यांनी चांगलं मोठं कार्य करावं ही अपेक्षा असेल. पण त्यांचं कार्य सर्वदूर पोहोचलं आणि भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं. ज्या रयतेसाठी त्यांनी इतका विचार केला त्या रयतेनेच त्यांना कर्मवीर ही पदवी दिली. इतकंच म्हणावंसं वाटतं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी लावलेलं ज्ञानाचं हे रोपटं आज लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करत आहे. अशा मानवाचा विचार, महामानवाचा विचार आपण पुढे चालवायला हवा. प्रत्येकाच्या कष्टाला मान द्यायला हवा आणि त्यांनी लावलेली शिक्षणाची ज्योत सतत तेवती राहील असा मनापासून प्रयत्न आपण करूया. कर्मवीर भाऊराव पाटलांवर आधारित पोवाड्याचा दुसरा भाग ऐकणार आहोत आपण. त्याआधी ही छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचारांचा वारसा आपण सगळ्यांनी जबाबदारीने पुढे नेऊया. मंडळी, रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये इथेच आपण आता थांबत आहोत. जाता जाता आणखी एक गाणं ऐकणार आहोत. त्या गाण्याचीसुद्धा काहीतरी विशेष बाब आजच्या दिवसाशी निगडीत आहेच, त्याबद्दल देखील बोलूया. आपण ऐकत राहूया मस्त गाणी. आपल्या सुरू राहणार आहेत गप्पा कुठे, आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 मेगाहर्ट्सवर. त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि गेलात तरी ऐकत रहा, कारण न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून देखील आता आपण ऐकू शकतो रेनबो वाहिनी.

श्रोतेहो, आपण ऐकणार आहात कार्यक्रम सुभाषित गुंजनम, या मालिकेचा आजचा भाग. लेखन आणि निवेदन डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर. कार्यक्रम सुभाषित गुंजनम.

नमस्कार मंडळी. मानवी जीवनाचा मुख्य उद्देश आनंद, शांती आणि प्रगती मिळवणे हा आहे. संस्कृत साहित्यात मानवी जीवनाला दिशा देणारे अनेक मौल्यवान विचार सुभाषितातून मांडले गेले आहेत. असाच एक अत्यंत मार्गदर्शक आणि विचार प्रवर्तक श्लोक आहे. यदि

या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे कर्म दुसऱ्याच्या अधीन आहे त्याचा मानवाने प्रयत्नपूर्वक त्याग केला पाहिजे. याउलट जे कार्य स्वतःच्या अधीन आहे त्याचे प्रयत्नपूर्वक आचरण केले पाहिजे. या श्लोकामधील परवश या शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याच्या इच्छेवर चालणारे. जेव्हा आपण आपले सुख, निर्णय किंवा कार्य पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीवर सोपवतो तेव्हा आपण आपले स्वातंत्र्य गमावून बसतो. दुसऱ्यावर अति अवलंबून राहिल्यामुळे माणसाची स्वतःची विचार करण्याची क्षमता नष्ट होते. जेव्हा आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा बऱ्याचदा पदरी निराशा येते. म्हणूनच म्हटले आहे सर्वम परवशम दुःखम, अर्थात दुसऱ्याच्या अधीन असणे हेच सर्वात मोठे दुःख आहे. या श्लोकातील आत्मवश याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टींवर

0: आपला स्वतःचा अधिकार आहे, ज्या गोष्टी आपल्या कष्टांवर अवलंबून आहेत. जेव्हा माणूस स्वतःची कामे स्वतः करतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात आदर मिळतो. स्वतःच्या कर्मावर नियंत्रण असणे म्हणजेच खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेणे होय. आजच्या काळात तरुणांनी आणि विशेषतः महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं अत्यंत आवश्यक आहे. आपला आनंद हा आत्मवश म्हणजेच आपल्या आंतरिक विचारांवर अवलंबून असावा, दुसऱ्याच्या स्तुतीवर नाही. भारताची आत्मनिर्भर भारत ही मोहीम या श्लोकाचे एक उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचं तर परावलंबित्व हे माणसाला पोकळ बनवणारं विष आहे, तर स्वावलंबन हे जीवन अमृतमय करणारं साधन आहे. प्रस्तुत श्लोक आपल्याला संदेश देतो की दुसऱ्याच्या दयेवर जगण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवून जगणं केव्हाही श्रेष्ठच. जेव्हा आपण स्वावलंबनाचा स्वीकार करू तेव्हाच आपलं जीवन सुखी आणि अर्थपूर्ण होईल.
1: यद्यत् परवशं कर्म तत्तद्यत्नेन वर्जयेत्.

0: सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर, सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: गणपती बाप्पा मोरया.
2: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
2: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
2: अटी लागू.
0: रेनबो फंडेचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे मित्रांनो. फुल फ्रेश एनर्जेटिक असा आपला कार्यक्रम जो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर, अर्थात 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून देखील आपण जोडलेलो आहोत. कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकनाथ नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. संरक्षण साहित्य खरेदीसाठी मंत्रालयाचा पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स कंपनीशी करार. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत राज्य सरकार पुढच्या महिन्यात निर्णय घेणार. आणि आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधील एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकता नगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक ऑक्झिलरी पॉवर युनिट्स म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिताच्या आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषी मंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारशी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल, असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी काल मलकापूर आणि मोताळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीच्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे काल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं उद्या राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, तर सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं प्रतिहेक्टरी 50,000 रुपये द्यावेत, दुष्काळाची घोषणा करून उपाययोजनांना सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल नांदेड इथं केली. सोलापूर जिल्ह्यात पुढील वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करून याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल सोलापूर इथं टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात नागरिकांना पिण्याचं पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं आवश्यक प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील जलसंकटाची तीव्रता वाढली असून जिल्ह्यातील 164 जलप्रकल्पांपैकी 103 प्रकल्पांमध्ये सध्या वापरायोग्य पाणी उपलब्ध नाही. पुण्यातील जागतिक क्षमता केंद्रांच्या विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 25+ कंपन्यांच्या प्रमुखांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. पुण्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करणं, कार्यरत कंपन्यांचा विस्तार आणि रोजगार निर्मिती हा बैठकीचा उद्देश होता. शहरातील या केंद्रांनी आतापर्यंत सुमारे 1,00,000 रोजगारांची निर्मिती केली आहे. उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. यासाठी प्रत्येक कार्यालयाकरता 50,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली, त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत

0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन तिथल्या सेवाकार्याची पाहणी केली. राज्यपालांनी यावेळी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत विविध सेवाभावी संस्थांमध्ये उपचार प्रशिक्षण घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसंच बहुविकलांग आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं आजच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत व्यवसाय सुलभतेबद्दल.
1: 2014 मध्ये व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा जगात 142वा क्रमांक होता. हा क्रमांक नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षाही खालचा होता. त्यावेळी कंपनीची नोंदणी करण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागत असे. तीन राज्यांमधून मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला तीन प्रकारचे कर भरावे लागत आणि प्रत्येक राज्याच्या सीमेवर थांबावं लागत असे. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST मुळे करांच्या सीमा दूर झाल्या आणि मालाची वाहतूक एकाच कर प्रणाली अंतर्गत आली. समर्पित मालवाहतूक मार्गिका, नवीन द्रुतगती मार्ग आणि सुधारलेल्या रस्ते सुविधांमुळे मालाच्या वाहतुकीचा वेळ कमी झाला. तसंच प्रत्यक्ष कराव्या लागणाऱ्या कागदोपत्री प्रक्रियेची जागा डिजिटल मंजुरीनं घेतली. जनविश्वास कायद्यामुळे किरकोळ स्वरूपाच्या चुकांना गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळण्यात आलं. त्याचबरोबर कंपनी कायद्यात देखील सुलभीकरण करण्यात आलं. 2020 पर्यंत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 63 वर पोहोचला. गुंतवणुकीत देखील वाढ झाली. भारताने लाल फितीचा अडथळा दूर करून आता व्यवसायांसाठी अधिक सुलभ वातावरण निर्माण केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी भारतीय महिला संघाचा सामना आज श्रीलंकेच्या संघाशी निशिन इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10:30 हा सामना सुरू होणार आहे. या स्पर्धेत काल बॅडमिंटनमध्ये भारताच्या पुरुष संघानं बांगलादेशचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आज उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. भारतीय महिला संघ देखील आज उपांत्यपूर्व फेरीत जपानशी भिडणार आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात हिमांशु ढिल्लननं रौप्य पदक जिंकलं तर रुद्राक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक प्रकारातही भारतानं रौप्य पदक जिंकलं. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. संरक्षण साहित्य खरेदीसाठी मंत्रालयाचा पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स कंपनीशी करार. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत राज्य सरकार पुढच्या महिन्यात निर्णय घेणार. आणि आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
2: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे
5: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा. तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीय खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झाली आहे. सो हरी अप.

जी एन जोशी म्हणून जे परिचित आहेत आपल्या सगळ्यांना, सर्व संगीत रसिकांना, गोविंद नारायण जोशी यांचा आज स्मृतिदिन. मराठीतले पहिले भावगीत गायक अशी ज्यांची ओळख आहे. राना रानात गेली बाई शीळ हे मराठीतलं भावगीत, मराठीतलं पहिलं भावगीत समजलं जातं. आणि कवी नाग देशपांडे यांनी हे लिहिलेलं होतं. जी एन जोशी यांनी अर्थातच ते गायलं होतं. त्यांचं आज स्मृतिदिन, त्यानिमित्त आपण त्यांची आतापर्यंत दोन गाणी ऐकली आणि आता हे तिसरं गाणं देखील आपण ऐकणार आहोत. वकिली क्षेत्रात ते होते आणि आपल्या आतली जी आवड असते ती शेवटी आपल्याकडून काही ना काहीतरी करून घेतच असते. संगीताच्या कलाकारांकडून त्यांनी अनेक रेकॉर्ड्स करून घेतल्या कारण संगीताची ओढ त्यांना फार होती. नाग देशपांडे यांची नदी किनारी वा फार नको वाकू उंच जरी बांधा ही गाणी जी एन जोशी यांनी गायली आणि केवळ गायली नाही तर त्या काळात ती प्रचंड गाजली. बरीच वेगवेगळी गाणी, वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या धाटणीची गाणी त्यांनी आपल्या स्वरांनी समृद्ध केली आणि अर्थात रसिकांना एक खूप मोठा संगीताचा ठेवा त्यांनी दिला.

0: गणपतीला पण मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून।
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे शब्द होते जे आपण आता नुकतेच ऐकले जी एन जोशी यांच्या स्वरात. पुढचं जे गाणं आहे त्याचं संगीतसुद्धा जी एन जोशी यांनीच केलेलं आहे आणि स्वरही त्यांचाच. कवी अनिल यांचे शब्द.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीये खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झालीये. सो हरिया.

0: किंवा पामोया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: वेळ झालेली आहे अज्ञात मुंबई या कार्यक्रमाची। मित्रांनो, ऐकूया अज्ञात मुंबई या मालिकेचा आजचा पुढचा भाग।

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: भाऊ दाजी लाड म्युझियम राणीच्या बागेत असलं तरी म्युझियम आणि गार्डन या त्या काळातल्या स्वतंत्र संस्था होत्या. भाऊ दाजी लाड म्युझियमच्या स्थापनेसाठी सन 1855 मध्ये म्युझियम समिती स्थापन करण्यात आली होती. तर बागेसाठी पुढाकार घेणारी ॲग्रो हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया नावाची संस्था 1830 सालापासूनच अस्तित्वात होती. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीची बाग सुरुवातीला शिवडीला होती आणि वस्तूसंग्रहालय फोर्टमध्ये. फोर्टमध्ये रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयाची जुनी दगडी इमारत दिसते ना, त्याच ठिकाणी ते होतं.
2: 1858 साली राणी

भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं. या दोन्ही संस्थांचं एकत्रित नाव व्हिक्टोरिया म्युझियम अँड गार्डन असं होतं. व्हिक्टोरिया राणीच्या नावाची बाग म्हणून तिला राणीची बाग म्हणतात.

0: वनस्पतींची लागवड करण्यात आली होती, त्यावर विविध प्रयोग केले जात. नंतरच्या काळात अभ्यासाचा उद्देश दुय्यम स्थानावर जाऊन मनोरंजनाची जागा म्हणून बागेची ओळख निर्माण झाली. भाऊदाजी वस्तू संग्रहालयाच्या स्थापनेचा उद्देश आणि इतिहास याची माहिती घेणं महत्वाचं ठरतं.
1: तर तो काळ होता ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचा. 19व्या शतकाच्या 3र्या दशकापर्यंत जवळपास संपूर्ण भारतावर कंपनीचा अंमल प्रस्थापित झाला होता. बहुतेक सगळ्या शत्रूंचा बंदोबस्त झाला होता आणि प्रशासकीय कारभाराची घडी बसायला लागली होती. ज्या देशावर आपला अंमल स्थापित झाला आहे त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवायचं असेल तर त्या ठिकाणचं लोकजीवन, संस्कृती, प्रथा, परंपरा, भाषा, हवामान, वनस्पती, प्राणी पक्षी, धान्य, तिथल्या हस्तकौशल्याच्या वस्तू यांचं जुजबी का होईना पण ज्ञान असणं आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळालेले ब्रिटिश अधिकारी या गोष्टींचा अभ्यास आणि संग्रह करायला लागले होते. हे अधिकारी काही कारणांनी मुंबईत येताना त्यांनी संग्रहित केलेल्या विविध चित्रविचित्र चीजा सोबत घेऊन येत. अशा जमा झालेल्या वैविध्यपूर्ण वस्तू टाउन हॉलमधल्या रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये संग्रहित केल्या जात. एशियाटिकमध्ये जमा झालेल्या या चित्रविचित्र वस्तू पाहूनच 1848 साली डॉक्टर जॉर्ज ब्युइस्ट यांच्या मनात वस्तू संग्रहालयाच्या कल्पनेनं जन्म घेतला.
0: द बॉम्बे टाइम्स या प्रतिष्ठित वृत्तपत्राचे संपादक असलेले डॉक्टर ब्युइस्ट हे मुंबईतलं एक धडपड व्यक्तिमत्व. मुंबईत नाना प्रकारच्या संस्था स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. नेटिव्ह मंडळींना समृद्ध सहजीवनाचे धडे देण्यातही त्यांना रस होता. भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शेतकी इत्यादी विषयातही रस असलेले डॉक्टर ब्युइस्ट शेतीवर संशोधन आणि सुधारणा यावर सातत्यानं प्रयोग करत असत. यामधनच त्यांना वस्तूसंग्रहालयाची कल्पना सुचली होती. तशी वस्तूसंग्रहालय ही संकल्पना ब्रिटिशकालीन भारतात अगदीच नवीन नव्हती. कलकत्ता आणि त्या काळच्या मद्रास प्रांतात 1841 आणि 1851 साली वस्तूसंग्रहालय स्थापन झाली होती. ही दोन्ही वस्तूसंग्रहालय त्या प्रांतातल्या नैसर्गिक साधनांचा अभ्यास संशोधन करण्याच्या हेतूनं स्थापन करण्यात आलेली होती.
1: युरोपातल्या वसाहतवादी देशांनी जेव्हा जगभरात आपापल्या वसाहतींचा विस्तार करायला सुरुवात केली तेव्हा त्या त्या प्रदेशात नांदणाऱ्या संस्कृती, तिथलं लोकजीवन, तिथल्या वनस्पती, प्राणीजीवन, तिथली नैसर्गिक आणि कृत्रिम उत्पादनं यांचा अभ्यास संशोधन करायलाही सुरुवात केली. या अभ्यासाचा वापर करून संपत्ती निर्माण करता येऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलं. वस्तू संग्रहालय सुरू करण्यामागे तोच त्यांचा प्रमुख हेतू होता. इमारतीच्या 4 भिंती आड असलेलं वस्तू संग्रहालय खुल्या आभाळाखाली गेलं ते जागतिक प्रदर्शनाच्या निमित्तानं. 1851 मध्ये राणी व्हिक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट यांनी जगभरात मिळणाऱ्या वस्तुधान्य, वनस्पती, पशुपक्षी अशा नानाविध प्रकारच्या गोष्टींचं जागतिक प्रदर्शन लंडनमध्ये भरवलं होतं. द ग्रेट एक्झिबिशन ऑफ लंडन 1851 हे जगातलं पहिलं प्रदर्शन. या प्रदर्शनात इंग्लंडच्या सर्व वसाहतींप्रमाणे इंग्लंडची पूर्वेकडची मोठी वसाहत असलेल्या भारताचाही समावेश होता.
0: या प्रदर्शनासाठी भारतातल्या विविध भागातून वैविध्यपूर्ण वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. त्यात वनस्पतींचे नमुने, पेंढा भरलेले प्राणी पक्षी, इथं सापडणारी खनिज, विविध प्रकारची प्रवासाची साधनं, बैलांनी ओढायचे पाणी शेंदण्याचे रहाट, इथली शस्त्र, विविध प्रकारची कलाकुसर केलेले सोन्या चांदीचे आणि रत्नजडित दागिने, उत्तमोत्तम रेशमी वस्त्र इत्यादींचा समावेश होता. त्याशिवाय एक प्रशिक्षित जिवंत चित्ता त्याच्या प्रशिक्षकासहित लंडनला पाठवण्यात आला होता. हा चित्ता आपल्या ट्रेनरनं दिलेल्या हुकुमानुसार मांडवात शिकारीचं प्रात्यक्षिक करून दाखवत असे.
1: 1 मे ते 15 ऑक्टोबर 1851 असे 6 महिने चालू राहिलेल्या या प्रदर्शनाला जगभरातल्या जवळपास 60 लाख लोकांनी भेट दिली होती. या प्रदर्शनाचा उद्देशच मुळे जगभरातल्या विविध ठिकाणच्या नैसर्गिक आणि

0: कृत्रिम वस्तूंची जाहिरात करणं हा होता. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांनी त्या वस्तू पाहाव्यात, त्यांना कुतूहल निर्माण व्हावं आणि त्यांनी त्या वस्तूंची मागणी नोंदवावी, एवढा साधा स्वच्छ व्यापारी हेतू या प्रदर्शनामागे होता. इंग्लंडच्या वसाहतीची विविधता समृद्धी जगासमोर मांडावी हा दुसरा हेतू. अर्थात त्यामागेही व्यापार हेच लक्ष्य होतं हे काही वेगळं सांगायला नको.
1: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा पहिला भाग आज आपण ऐकला. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रश्विता गोडसे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: श्रोते हो, ही आहे 107.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी।
1: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्स वर।
0: FM रेनबोचा रेनबो फंडे हा कार्यक्रम आपण ऐकत होता आणि ह्या कार्यक्रमामध्ये आता तुमच्या भेटीची ओढ तर कायम असतेच, पण मंडळी आता वेळ झालेली आहे निरूपाची, तेव्हा तुमच्या या मित्राला प्रणयला अनुमती द्या, पुन्हा लवकरच भेटूया। या सदिच्छेसह मी नमस्कार करणारच आहे, पण त्याआधी हेही सांगणार आहे, तुम्ही तुमचा आजचा दिवस येणारा प्रत्येक दिवस मजेत आनंदात आणि एकदम स्वच्छंदी सगळा। पुन्हा लवकरच खरंच भेटूया या सदिच्छेसह, नमस्कार।

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9व्या आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. आता सविस्तर बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातमध्ये केवडिया इथं प्रदान करण्यात येणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यावर्षीचा पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित केला आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. आर्टिकल 370 ला उत्कृष्ट चित्रपटाचा, यामी गौतम हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येईल, तर उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मामुट्टी आणि कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात येणार आहे. राजकुमार पेरियासामी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी गौरवण्यात येणार आहे. मराठीतील भंगार लघुपटाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 उद्घाटन होणार आहे. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या 5 दिवसांच्या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देशही सहभागी होणार आहेत. तसंच देशातील 14 राज्य आणि 6 केंद्रीय मंत्रालय यात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सर्वसमावेशक आणि न्याय्य जलप्रशासन, शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा केली जाईल. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3रा राष्ट्रीय परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. संयुक्त संकल्प सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ही परिषद 2 दिवस चालणार आहे. देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापर रोखण्यासाठीच्या उपक्रमांवर या परिषदेत भर दिला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार विजयादशमीला म्हणजेच दसरा सणाच्या दिवशी येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नवी दिल्लीत काल आयोजित पत्रकार परिषदेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. या करारामुळे भारताच्या 100% निर्यातीला न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच या करारामुळे देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग शेतकरी हस्तकला आणि हातमाग कारागिरांना मोठा फायदा होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होतील असंही गोयल यांनी सांगितलं. न्यूझीलंडनं थेट परकीय गुंतवणूक म्हणून भारतात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या वाटाघाटींना गती देण्याचं मान्य केलं आहे. पुढील फेरी येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे, त्यामुळे पुढील 3 महिने दोन्ही देशांच्या संबंधांसाठी निर्णायक ठरतील असं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनींवरील चर्चा मुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यात युक्रेन आणि आखाती प्रदेशातील युद्धसदृश परिस्थिती हे विषय केंद्रस्थानी होते. त्याशिवाय जयशंकर यांनी इक्वाडोर, स्लोवाकिया, हंगेरी या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला, तर स्वित्झर्लंड, नौरू या देशांची स्वतंत्र बैठका केल्या. तसंच पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि झेक प्रजासत्ताक यांच्या विसेग्राड गटाच्या आणि भारत यांच्यातील परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सहाय्यक ऊर्जा उपकरण म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वदेशी बनावटीच्या एपीयूमुळे भारतीय लष्कराच्या मेकनाइज्ड फॉर्मेशनची कार्यान्वयन सज्जता, विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियात झालेल्या निवडणुकांमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षानं संसदेतील आपलं बहुमत कायम राखलं आहे. रशियाच्या संसदेतील स्टेट डुमा या कनिष्ठ सभागृहाच्या 9व्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं 57.83% मतं मिळवत सत्तेवरील पकड बळकट केली. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 95% मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016 सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषीमंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारसी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या लोकांच्या अर्जांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्याची योजना निवडणूक आयोगानं आखली आहे. सध्या राज्यात 19 न्यायाधिकरणं कार्यरत आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी न्यायाधिकरणांची संख्या 42 वाढवावी अशी भूमिका आयोगानं सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भातील 13 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसमवेत मतदार यादी पुनरीक्षणातील दावे आणि हरकतींच्या कालावधी तसंच इतर बाबींविषयी चर्चा केली. मतदार यादीतून पात्र व्यक्ती वगळल्या जाणार नाहीत आणि अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाहीत याची खात्री करतानाच ही प्रक्रिया लोकाभिमुख असावी असा प्रयत्न

असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ज्या मतदारांना नोटीस बजावली आहे त्यांचं नाव यादीतून वगळलं जाईल असं नाही, तर तपशीलांमध्ये विसंगती आढळल्यामुळे या नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीनं युएईच्या उत्तर अमिरातीमधील भारतीय नागरिकांसाठी काल कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध मुद्द्यांवर मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये आज भारतीय महिला संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना सकाळी 10:30 सुरू होईल, तर बॅडमिंटनमध्ये आज भारतीय पुरुष संघाचा सामना यजमान जपानशी होणार आहे. काल पुरुषांच्या संघानं बांगलादेशचा 3-0 पराभव केला. महिला बॅडमिंटन संघही आज जपानशी लढत देणार आहे. तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात काल हिमांशु ढिल्लननं रौप्य, रुद्रांश पाटील यानं कांस्य पदक पटकावलं. याच प्रकारात भारतीय पुरुषांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतानं नेमबाजीत आतापर्यंत 5 पदकं जिंकली आहेत, त्यात 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. सध्या भारत 12व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकतानगर इथं 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9व्या आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीये खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झाली आहे. सो हरिया.
1: खास गणेश उत्सव के अवसर पर जय गणेश नई डिपॉजिट स्कीम.
2: ब्याज दर सामान्य जमा करता 7.25%, वरिष्ठ नागरिक 7.40%, जमा अवधि 444 दिन, मासिक और त्रैमासिक ब्याज विकल्पों के साथ.
1: ये योजना केवल 25 सितंबर 2026 तक ही उपलब्ध है. शर्तें लागू. कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, जीवन बनाए समृद्ध.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. अंमली पदार्थ विरोधी कृती दल अर्थात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स ANTF प्रमुखांची तिसरी राष्ट्रीय परिषद आज नवी दिल्लीत सुरू झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. देशाच्या पुढच्या पिढ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्टचक्रातून वाचवण्याच्या दृष्टीनं ही परिषद उपयोगी ठरणार आहे. देशाच्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ANTF प्रमुख या परिषदेत सहभागी झाले असून यात देशातल्या युवकांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीनं धोरणं आखण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेलं विकसित भारत 2047 पर्यंत हे ध्येय ड्रगमुक्त भारत निर्माण केल्याशिवाय साध्य होणार नसल्यामुळे केंद्र सरकार यावर मिशन मोडवर काम करत असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. पाणी आपल्या जीवनासाठी अमूल्य संसाधन असून पाण्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी आपण जागरूक राहायला पाहिजे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. उपलब्ध जलस्रोतांचा सुयोग्य वापर करण्याचं आवाहन करत जलजीवन अभियानाचा ग्रामीण भागात लाभ होत असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. आधार, आयुष्मान भारत डिजिटल मिशन आणि आभा ID माध्यमातून भारतानं एक मजबूत आणि व्यापक डिजिटल आरोग्य व्यवस्था तयार केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी केलं आहे. त्या न्यूयॉर्क इथं ग्लोबल साऊथ AI फ्रेमवर्क या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रात उपचारासंबंधी निर्णय घेण्यात आणि रुग्णांचं वैद्यकीय रेकॉर्ड तयार करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो असं नमूद करत एखाद्या रोगाची संभाव्य ठिकाणं जाणून घेणंही AIच्या मदतीनं शक्य असल्याचं मत श्रीवास्तव यांनी व्यक्त केलं. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर समाज सुधारक शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राज्यातली मुद्रांक शुल्क विभागाची कार्य

कार्यालय पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर आधुनिक करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आणि पुढच्या टप्प्यात राज्यातल्या इतर कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. नागरिकांना सुलभपणे सेवा मिळावी यासाठी नोंदणी विभागाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागांच्या पदवीधर मतदारसंघांसाठी तर अमरावती आणि पुणे विभागांच्या शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या 5 जागांसाठी येत्या 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या 5 जागांवरच्या विद्यमान आमदारांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबरला संपत आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकण्यासाठी श्रीलंकेचे 5 खेळाडू बाद करण्याची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेल्या अंतिम सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 3 बाद 216 धावा केल्या. स्मृती मानधनानं 79, रिचा घोषनं 49 तर शेफाली वर्मानं 48 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 9व्या षटकात 5 बाद 49 धावा झाल्या होत्या. दरम्यान या सामन्यात भारताच्या स्मृती मानधना हिनं ऐतिहासिक कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण करणारी जगातली पहिली क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला आहे. तिनं भारताची फलंदाज मिताली राज हिचा 10,868 धावांचा विक्रम मोडला. आशियाई स्पर्धेत कबड्डीमध्ये भारताच्या पुरुष संघानं जपानचा 63-31 असा पराभव केला. मुष्टियुद्धात महिलांच्या 51 किलो वजन गटात साक्षी चौधरीनं फिलिपाईन्सच्या खेळाडूचा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसमध्ये भारताच्या महिला संघानं आज थायलंडचा 3-2

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही. रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही. चला दोस्त हो बोलू काही.
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू.
2: नमस्कार श्रोते हो, शुभ दुपार. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा. 2:30 आहेत आणि आज 107.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम घेऊन आले आहे चला दोस्त हो बोलू काही. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे आपल्यासोबत मी RJ सीमा निकम शिरोडकर.

काय मग मंडळी, कसा सुरू आहे तुमचा बाप्पासोबतचा वेळ? बघता बघता अनंत चतुर्दशी अगदी जवळ आलेली आहे. कौराई छानपैकी माहेरवाशिनी येऊन गेलेले आहेत. पण मंडळी, गणपती आणि गौरी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती सुंदर सजावट, पारंपरिक दागिने, नैवेद्य आणि घरातलं उत्साहाचं वातावरण. प्रत्येक घराची गणपती आणि गौरी सजवण्याची एक खास पद्धत असते. कुठे आजीच्या काळापासून चालत आलेला एखादा दागिना असतो, तर कुठे एखादी पारंपरिक वस्तू जिच्याशी घरच्या आठवणीही जोडलेल्या असतात. मग तुमच्या घरी गणपती बाप्पा किंवा गौरीसाठी अशी एखादी पारंपरिक वस्तू किंवा दागिना आहे का जो वर्षानुवर्ष जपला जातोय? आता कदाचित तो एखादा जुन्या काळातला दागिना असू शकतो किंवा एखादी खास सजावटीची वस्तूसुद्धा असू शकते. मग तुमच्या घरातली ही खास परंपरा आमच्यासोबत नक्की शेअर करा. आम्हाला सांगा तुमची ही खास गोष्ट काय आहे, एखादा खास दागिना काय आहे, त्यामागची एखादी छान अशी गोड आठवण देखील असेल तर नक्कीच आम्हाला कळवा आणि कार्यक्रमात सहभाग नोंदवा. आणि त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत, आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33 02 2 हा STD कोड आहे. तेव्हा तुमची जी पारंपरिक गोष्ट आहे, एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा असू शकतो, काहीही असू शकतं, नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि सोबत बाप्पाची गाणी तर आहेत.

तर श्रोतेहो, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की असा कुठला पारंपरिक दागिना आहे का, किंवा असा नैवेद्याचा पदार्थ आहे का, किंवा एखादी कुठली अशी सजावटीची गोष्ट आहे का, घरातली एखादी वस्तू आहे का जी परंपरेनुसार तुमच्या घरात आजही आहे आणि गौरी गणपतीला तुम्ही वापरता? तर गौतम भिंगाळडे यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे त्यांच्या आईच्या काळापासूनच्या पितळेच्या समयी आहेत आणि त्या खूप जड आहेत आणि आता तशा समयी मिळणं जवळजवळ थोडंसं अशक्य आहे असं ते म्हणतात. आणि घरात एखादी पूजा असेल किंवा गणपती ती जेव्हा येतात तेव्हाच त्या समयी बाहेर काढल्या जातात. आणि त्याचबरोबर शुभलक्ष्मी मस्तकार आपल्याला सांगतात की त्यांच्याकडे पारंपरिक अशी वस्तू आहे ती म्हणजे मोराची आणि हत्तीची जोडी आहे. त्या वस्तू मस्त आणि भव्य आहेत आणि त्या परंपरेनुसार त्यांच्या घरात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला चंद्रशेखर मुळेकर सुद्धा सांगतायत की त्यांच्या आजोबांच्या काळापासून दोन समया आहेत, त्या काही ते कारवार इथून आणलेले आहेत, 4 फूट उंच आहेत त्या आणि त्या बाप्पासमोर विसर्जन होईपर्यंत कायम पूजेसाठी वापरल्या जातात. त्या जवळजवळ 75 वर्ष जुन्या आहेत. वा, जवळजवळ 75 वर्ष जुन्या, क्या बात आहे. श्रीपाद जोशी सांगतायत की आमच्याकडे खड्यांच्या गौरी असतात आणि त्या ठेवण्यासाठी एक चांदीचं कमळ आहे. आता त्या सांगतात की ते माझ्या आजीच्या काळापासून किंवा कदाचित ते आधीपासूनच असेल तर माहिती नाही, कारण की ते सांगतात की त्यांचं सध्या वय 74 आहे आणि त्यांच्या आजीच्या काळापासून म्हणजे ते फारच जुनं आहे. त्याचबरोबर आपल्याला शिरीष अंबुलगेकर सांगतायत की गेल्या 4 पिढ्याहून अधिक काळ, सुमारे 150 वर्षांहून अधिक वर्ष पुजल्या जाणाऱ्या त्यांच्या घरातल्या महालक्ष्मी आहेत त्या सुगड्यावरच्या आहेत. म्हणजे त्यांच्या आई आणि काकी त्यांना असं सांगायच्या की आजी आजोबांच्या काळापर्यंत या काळ्या सुगड्यांवर हळद कुंकवाच्या सहाय्यानं मुखवटे रेखाटले जायचे आणि हंड्यांमध्ये धान्य भरून त्यांचं शरीर आणि बांबूचे हातपाय तयार करायला लागायचे. पण आता हळूहळू त्यांनी त्याच्यामध्ये काही नाविन्यता आणलेली आहे आणि सोपं कसं होईल ते पाहिलेलं आहे. त्याचबरोबर दीपा पालकर आपल्याला सांगतायत की गौरीसाठी बाजूबंद छान हिरे माणिक सोने मोत्यांचं आहे, त्यांच्या गावी आहे तो. क्या बात आहे, छान. तर श्रोते हो, तुम्हालाही अजून कोणाला जर का सांगायचं असेल एखादा पारंपरिक छान गोडाचा पदार्थ असेल तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच सांगू शकता. आणि कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी आमचे संपर्क क्रमांक पुन्हा एकदा सांगते, 86 57 66 10 71 हा आहे आमचा व्हॉट्सअप क्रमांक. आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33 02 2 हा STD कोड आहे.

तर श्रोते हो, अजूनसुद्धा उत्तरे येत आहेत. आणि नितीन स्वामी त्याचबरोबर विजेंद्र घाटोळ यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आणि विठ्ठल मसळेकर सांगत आहेत की त्यांच्याकडे गौरीचे पितळी मुखवटे आहेत जे 75 वर्षांपूर्वीचे आहेत आणि ते त्या अडणीवर बसवतात. अस्सल पितळेचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रणव शिंदे यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर रामदास तांबे यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. प्रकाश कुलकर्णी यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे 150 वर्षांपूर्वीच्या महालक्ष्मीचे पितळीचे मुखवटे आहेत आणि त्याचसोबत दागिनेसुद्धा आहेत. आणि उज्ज्वला पंडित सांगतायत, आमच्या घरी खूप जुनी अत्तरदाणी आहे, गुलाब पाणी आहे, ते फक्त आणि फक्त आम्ही गौरी गणपतीसाठी वापरतो. क्या बात आहे. किशोर पेडणेकर आपला कार्यक्रम ऐकतात. त्याचबरोबर पंकज मोहड सांगतायत की त्यांच्याकडे नैवेद्य म्हणून आंबील केलं जातं गणपती आणि गौरी पूजनाच्या वेळेला. बरं. महेंद्र कुलुंगे सांगतायत की लहानपणीचे टाळे आहेत ते दरवर्षी गणपतीच्या पूजा करताना आवर्जून काढले जातात. जवळपास 50 वर्ष ते जुने आहेत. श्रुती वैद्य सांगतायत की आमच्याकडचा गौरीचा मुखवटा आणि चिपळ्या 200 वर्षांपूर्वीचा ठेवा आहे. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे फारच जुन्या गोष्टी सगळ्यांकडे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमात आता ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं मी नाव सांगते. अपर्णा जेठे गावकर यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर अपर्णा आणि अरुण गावकर यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर प्रणव शिंदे, विठ्ठल मसळेकर, प्रकाश कुलकर्णी, प्रमोद राऊत, रजनीकांत पाटील, मंगेश म्हात्रे यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. गौतम बिंगारडे यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. त्याच बरोबर संगीता सावंत, कविता बोबडे, सुनंदा निकम, पूनम खांडेकर, शैला जगताप, शंकर चाटे यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग

नोंदलेला आहे. क्षितिजा आणि शंभू खांडेकर यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदलेला आहे. त्याचबरोबर सिद्धेश शिरोडकर आणि साईश नागवेकर यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदलेला आहे. तुम्हा सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार. आणि अजूनही काही श्रोते आपल्याला मेसेज आणि कॉल करत आहेत, त्यांना सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवायचा आहे, त्याचबरोबर सांगायचं आहे की त्यांच्याकडे काय आठवण आहे. तर तुम्ही अजूनसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवू शकता. 2:54 झालेले आहेत. एक

आणि या गाण्याबरोबरच कार्यक्रमातून मी तुमचा निरोप घेते आहे. काही श्रोत्यांनी नावं पुन्हा सांगितलेली आहे, तर स्मिता नाईक यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे, शिल्पा तोडणकर, शुभांगी कारेकर, नम्रता पाटील, त्याचबरोबर बलभीम बाबल सुरे, त्याचबरोबर प्रज्ञा मानकामे यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. आणि सुखदा मात्रे यांनी कळवलेलं आहे की त्यांच्याकडे 50 वर्षांहून जुनी प्रभावळ आहे आणि ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. तर श्रोतेव, कार्यक्रमात आपला असा सहभाग नोंदवत रहा आणि आपली भेट होणार आहे 3:10. 3 वाजता ठीक आपण बातम्या ऐकणार आहात आणि 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवी मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 या प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठीच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाने आज राज्यसभेच्या 11 जागांसाठीही द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागामध्ये आम्ही हा प्रयत्न केला आहे की जे व्हिजा पासपोर्ट टाईप जे मॉडेल ऑफिसेस आहे त्याचप्रमाणे नोंदणी आपला मुद्रांक रजिस्ट्री विभाग याचे कार्यालय मॉडेल करायचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 60 मॉडेल कार्यालय करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आता शासकीय अधिकारी आमचा असणार आहे पण बाकी जो आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बाकी अधिकारी कर्मचारी हे खाजगी असणार आहे.
0: नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांना गतिमान आणि आधुनिक सेवा सुलभपणे मिळावी याकरता तंत्रज्ञानाचा वापर

0: करण्यावर भर दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांकरता मदत मागितली तर केंद्र सरकार मदत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबद्दल काँग्रेस जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पीक विमा नसला तरी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. तांत्रिक नियमावलीची वाट न बघता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघाने आज दक्षिण कोरियाला 63-31 अशा गुणफरकानं हरवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघांनी यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघाने 4th स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरानकोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPIचं कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स, इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: एकशे सात अंश एक मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम सुरू झाला आहे सप्तरंगी साथ. आणि या कार्यक्रमात साथ द्यायला आपल्या सोबत आहे मी RJ सीमा निकम शिरोडकर. आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे.

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: असे की
0: राजा इंद्रान तिला डोळ भरून पाहिले, पतिरूप घेऊन तिला एकांती त्या

0: असा होता पराशर मुनी त्याला दिसली मच्छी गंदा
1: असे
0: साधूपणाला झाली गा तित कशी मदनाची बाधा
1: बर
0: तिला भिजली बघून
1: काय झालं.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीय खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झालीय. सो हरियाणा.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास जेव्हा आपण उलगडतो तेव्हा आपल्याला केवळ पडद्यावरच्या कथा दिसत नाहीत, तर त्या कथा पडद्यावर आणण्यासाठी आयुष्य वेचणारी माणसंही भेटतात. काही दिग्दर्शकांनी राजे महाराजांच्या कथा सांगितल्या, काहींनी सामाजिक वास्तव मांडलं, तर काहींनी महाराष्ट्राच्या मातेशी जोडलेल्या लोककला, तमाशा, लावणी आणि ग्रामीण जीवनाला रुपेरी पडद्यावर स्थान दिलं. अशाच एका ध्येयवेड्या कलावंताचं नाव म्हणजे अनंत माने, ज्यांनी दिग्दर्शनाला केवळ व्यवसाय मानलं नाही तर मराठी चित्रपटसृष्टीला उभं करण्याचं एक माध्यम मानलं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे आणि आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील गाण्यांचा आस्वाद घेऊया.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात अनंत माने यांच्याविषयी खूप काही लिहून ठेवलेलं आहे, तर आता आपण तेच ऐकूया. ते काय म्हणतात त्यांच्याविषयी? अनंत माने म्हणजे आम्हा कलावंतांचे अण्णा. हाती घेतलेलं काम कुठल्याही परिस्थितीत तडीस नेणं हा त्यांचा ध्यास होता. मग ते काम चित्रपटाचं असो, चित्रनगरीचं असो किंवा चित्रपटसृष्टीतली कोणतीही समस्या असो, त्याची उकल झाल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. चित्रनगरीच्या पूर्ततेसाठी जीवाचं रान करणारी जी मोजकी मंडळी होती त्यात अण्णा अगदी अग्रगण्य होते. केवळ चित्रनगरीच्या कामातच काय, मराठी चित्रपटसृष्टीच्या अभिवृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या चित्रकर्मीत हा एकंडा शिलेदार नेहमी अग्रभागीच राहिला. अण्णांची चित्रपटसृष्टीची एकूण तेजस्वी दैदिप्यमान कारकीर्द पाहिली की डोळे दिपून जातात. मती सीमित होते आणि कृतज्ञतेच्या भावनेने मन भारावून जाते. अनंत माने यांचा जन्म दिनांक 22 सप्टेंबर 1915 रोजी कोल्हापूर इथल्या एका गरीब कुटुंबात झाला. तरुणपणीच मायपित्याचे छत्र हरपलेलं, घरची गरिबी, घरचं वातावरण तसं शिक्षणाला फारसं अनुकूल नसलेलं. कशी तरी 7वीपर्यंत मजल मारून अण्णांनी म्हणजेच अनंत माने यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. आपण कुणीतरी व्हायचं अशी खुणगाट मनाशी बांधूनच 1930 प्रभात फिल्म कंपनीत त्यांनी आपल्या नव्या आयुष्याचा श्रीगणेशा सुरू केला. सुरुवातीला रसायनशाळेत तंत्रज्ञ म्हणून, नंतर 1.5 वर्षांनी संकलन सहाय्यक म्हणून ते प्रगतीची एक एक पायरी चढू लागले. मी शांताराम.

यांच्यासारखा निपुण मार्गदर्शक त्यांना लाभल्यामुळं लवकरच संकलनात ते निशांत झाले. कुंकू आणि सैरंद्री या चित्रपटात छोट्या भूमिका करून त्यांनी अभिनयाच्या मांडवातही जाऊन पाहिलं, पण अभिनय करण्यापेक्षा अभिनेते घडवणे हेच त्यांना श्रेयस्कर वाटल्यामुळं दिग्दर्शक व्हायचंच असं त्यांनी पक्क केलं असावं. पुढे लवकरच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पठ्ठे बापूराव हा पहिला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला, मग त्यांनी वळून पाहिलंच नाही. चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक बुजुर्ग दिग्दर्शक असताना अण्णांनी आपल्या दिग्दर्शनाचा असा काही ठसा उमटवला की अनंत माने यांचा चित्रपट म्हटलं की प्रेक्षकांच्या उड्या पडत.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: नमस्कार, मी आरती अंकलीकर. तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.

मंडळी, आपण अनंत माने यांच्याविषयी बोलतोय आणि भालचंद्र कुलकर्णी त्यांनी त्यांचं मत जे व्यक्त केलेलं आहे, त्यांच्यासोबत जो त्यांनी काळ घालवलेला आहे, तेव्हा त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आहे. तर अनंत माने यांना त्यावेळी सगळे अण्णा म्हणायचे आणि भालचंद्र कुलकर्णी यांनीसुद्धा त्यांच्या पुस्तकात अण्णा असाच उल्लेख केलेला आहे त्यांचा. तर ते असं म्हणतात की अण्णांनी 61 चित्रपट दिग्दर्शित केले. संख्येच्या आणि गुणांच्या दृष्टीनं हा उच्चांक ठरावा. सांगते ऐका, सवाल माझा ऐका, एक गाव बारा भानगडी, सुशीला, रंगपंचमी, लक्ष्मी, मानिनी हे चित्रपट म्हणजे चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं सोनेरी पान. अण्णा नुसते दिग्दर्शकच नव्हते तर ते एक अभ्यासू, एक पटकथाकारही होते. केवळ 7वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या तथाकथित अर्धशिक्षित माणसानं 30-32 कथा पटकथा लिहाव्यात आणि त्यापैकी काही कथा महाराष्ट्र शासन पारितोषिक पात्र ठराव्यात हा चित्रपटसृष्टीतला एक चमत्कार मानावा लागेल. शासनाच्या पारितोषिकापेक्षाही अण्णांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी जी भरभरून दाद दिली होती ते त्यांना लोकमान्यतेचे मिळालेले खरं पारितोषिक होतं. सांगते ऐका, एका चित्रपटगृहात 131 आठवडे, केला इशारा जाता जाता 71 आठवडे, एक गाव बारा भानगडी, बऱ्याच ठिकाणी रौप्य महोत्सव, रंगपंचमी रौप्य महोत्सव, मानिनी 22 आठवडे, हे काही बोलके आकडेच लोकप्रियतेची साक्ष देतात नाही. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या धाकटी जाऊ, शाहीर परशुराम, पाहुणी, हळदी कुंकू, सवाल माझा ऐका, केला इशारा जाता जाता या चित्रपटांनी शासनाचे पुरस्कार तर मिळवलेच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कथांद्वारा त्यांनी जणू मराठी संस्कृतीचेच दर्शन घडवले. अण्णांच्या एकूण चित्रपटातून प्रकर्षण काही जाणवत असेल तर त्यांनी अस्सल मराठी मनाचा आणि मराठी संस्कृतीचा घेतलेला वेद, इंग्रजी हिंदीची भ्रष्ट नक्कल न करता अस्सल मराठी मातीतल्या साहित्य सोनियाच्या खाणीतले हिरे माणकच त्यांनी जणू रसिकांना बहाल केले. जय भीम, विष्णू भगवान, सुहागन कलाकार असे काही मोजके हिंदी चित्रपटही अण्णांनी दिग्दर्शित केले, पण ते आयुष्यभर रमले ते मराठी निर्मितीतच.

मंडळी, असं म्हणतात चित्रपटाचा दिग्दर्शक हा सर्वांगानी परिपूर्ण असावा लागतो, आणि अनंत माने या कसोटीला पूर्णपणे उतरले होते. अभिनयापासून ते डबिंग मिक्सिंगपर्यंत चित्रपटाच्या सर्वांगाची त्यांना उत्तम जाण होती. पटकथेचे तर ते मेरूमणीच होते. चित्रपट हा उत्तम कथेवर आणि त्याच्या कलात्मक सादरीकरणावरच चालतो असा त्यांचा दृढ विश्वास होता, आणि तो त्यांनी उत्तमोत्तम कथा देऊन सार्थही केला होता. सामाजिक राजकीय प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत चोखंदळ आणि दूरगामी असल्यामुळं त्यांनी आपल्या चित्रपटातून मांडलेल्या समस्या आजही ज्वलंत वाटतात. नाही, पायदळी पडलेली फुले, सांगते ऐका, मानिनी, सवाल माझा ऐका, पाहुणी, दुनिया करी सलाम, गल्ली ते दिल्ली, लक्ष्मी, सुशिला, तोतया आमदार, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, झेडपी इत्यादी चित्रपट म्हणजे आजच्याही जीवघेण्या समस्याच आहेत. मंडळी, भालचंद्र कुलकर्णी यांनी अनंत माने यांच्याविषयी भरपूर माहिती त्या पुस्तकात दिलेली आहे, आणि मला असं वाटतं की आता वेळेअभावी त्या सगळे किस्से किंवा ती सगळी माहिती मला इथे आता सांगणं शक्य नाही आहे. मात्र भालचंद्र कुलकर्णी यांनी अनंत माने यांना जी आदरांजली वाहिली, आणि आदरांजली वाहताना त्यांनी जे शब्द इथे मांडलेले आहेत ते मी तुम्हाला आता ऐकवते. अनंत ज्योतींनी उजळिले चित्रसृष्टीचे प्रांगण हो, चित्रपुरीचे दिधले अंगण, बागडण्याला सदैव हो, अनंतात जरी विलीन झाला कीर्ती तुमची अनंत आहे, अनंत तुम्ही कोल्हापूरचे, माथा आमचा विनम्र आहे.

मंडळी, काळ बदलतो, चित्रपट बदलतात, तंत्रज्ञान बदलतं, पण काही कलावंतांचं योगदान काळाच्या पडद्यावर कायम उमटलेलं राहतं. अनंत माने हे केवळ एक दिग्दर्शक नव्हते, तर मराठी मातीशी, लोककलेशी आणि चित्रपटसृष्टीशी नातं जपणारे कलावंत होते. त्यांच्या चित्रपटांचा मागोवा घेताना आपल्याला जाणवतं की चित्रपट संपतो, पडदा पडतो, पण कलाकृतींच्या आठवणी आणि त्या घडवणाऱ्या माणसांचं योगदान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहतं. अशाच या ज्येष्ठ दिग्दर्शकाच्या कलाप्रवासाला आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानाला

आपण आता ऐकणार आहोत आणि त्यानंतर मराठी ठळक बातम्या ऐकणार आहोत. आणि आता या गीतासह मी आपला सप्तरंगी साथ या कार्यक्रमात इथेच निरोप घेते. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकत रहा FM रेनबो.

ठळक बातम्या. राज्यसभेच्या 11 जागांसाठी येत्या 23 ऑक्टोबरला द्विवार्षिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातल्या 5 जागांसह देशभरातल्या 28 जागांसाठी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणाही आज झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 29 तारखेला सुरू होईल. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. राज्यात दुष्काळ सदृश परिस्थितीवरच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी मसुदा तयार करण्याच्या राज्य सरकारच्या समितीचा माजी न्यायाधीश आर सी चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. समितीच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. समितीच्या कामकाजात राज्याबाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला असून पुरेशी चर्चा न होता परस्पर निर्णय होत असल्याचा आरोपही केला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकांत 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद केला. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: माफी सब गंगा।
1: अठराशे 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला। त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं।
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला। तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला।
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं। त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता।
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून। लेखक आहेत नितीन साळुंखे। ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला। जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध सर्वांगाची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोगरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईत खार पश्चिमेतल्या रामकृष्णनगर इथं म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास करायला आणि त्यासाठी विकासक नियुक्तीला तसंच धुळे शहर विकास योजनेत भूखंडावरच्या आरक्षणात बदल करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे अरुण लाड, नागपूर

पदवीधर मतदारसंघाचे अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगानं हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातले सुमारे 30% मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मोहिमेत राज्यातल्या 2,06,88,487 मतदारांची नावं वगळली असून सुमारे 1,22,24,000 मतदारांना नोंदीतल्या विसंगतीबाबत नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नवीन यादीत गैरहजर किंवा सापडले नाहीत अशी नोंद झालेल्या मतदारांना स्वयं नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आणखी काही प्रकारची कागदपत्रं ग्राह्य धरली जावीत, तसंच बीएलओचं काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येऊ नये याकरता सहाय्यक नेमावेत, अशा मागण्या प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहून केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकतानगर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारतीय चित्रपटसृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
0: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. उशू या क्रीडा

0: प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलं. हे तिचं सलग तिसरं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
1: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीना गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवला आणि हे आदेश दिले. ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. राज्यातले रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि सर्व संबंधित यंत्रणांनी आणखी समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. येत्या 2 दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठीही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकतानगर इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय चित्रपटांची सांस्कृतिक शक्ती आणि वैविध्य राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं. चित्रपट हे प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करत नाही, तर देशभरातल्या विविध भागातल्या नागरिकांना जोडतात आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पडद्यावर दाखवतात, असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारतीय चित्रपटसृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोक प्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
0: अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात 2018 केलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. या कायद्यामुळे इतर जातीच्या नागरिकांच्या नागरिकांबरोबर उलट भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नाकारला. या कायद्यांतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा घडला आहे की नाही हे तपासण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारांसह पुरेशा तरतुदी आधीच आहेत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कारशेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्प

0: बाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर, जतन आणि प्रभावी व्यवस्थापनाची गरज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्लीत 9व्या भारतीय आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. पाण्याच्या समस्येशी लढा देताना अधिक सहकार्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देश भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. तसंच जागतिक जलव्यवस्थापन क्षेत्रातले अग्रणी धोरणकर्ते, संशोधक, तज्ज्ञ यांच्यात या कार्यक्रमात विशेष चर्चा होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडातल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधनानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशीबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी 1 पदक निश्चित केलं. हे तिचं सलग 3रं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
0: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, DJ आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवलं आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त देशातल्या एकशिंगी गेंड्यांचा उल्लेख करत त्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं आहे. जगातल्या एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी सुमारे 80% गेंडे आसाममध्ये राहतात असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून त्यांना हटवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी

चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 वाजता FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनी.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोत्याहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

नमस्कार श्रोतेहो, 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. सकाळचे 5:03 आणि 45 सेकंद होत आहेत. वंदन कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मानसी आंबेडकरचा सप्रेम नमस्कार.

वैभवी शेटे यांच्या स्वरात आपण ऐकलं श्री सूर्यमंडलम स्तोत्र. 5:12 होतात मंडळी, तुमचं मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचायला लागले सुद्धा. वंदन कार्यक्रमात आपण नेहमी काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. भारतभरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल अजूनही आपल्याला बोललं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. अशा अनेक गोष्टींचा धांडोळा आपण वंदन कार्यक्रमामध्ये घेत असतो, आजही घेणार आहोत. या कार्यक्रमामध्ये या माहितीसोबत सुंदर भक्तिगीतांचा आणि तुमच्या सगळ्यांच्या सहभागाचा सुद्धा सहभाग आहे, तुमच्या सगळ्यांच्या मेसेजेसचा सहभाग आहे असं आपण म्हणूया. हे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सॲपचा क्रमांक आहे 8

7766107 आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515-4132 किंवा 4515-4133. मंडळी, गणपती बाप्पांच्या जाण्याची वेळ बघता बघता जवळ येत चाललेली आहे. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये भरपूर उत्साहात आणि भक्तीच्या वातावरणामध्ये गेल्या 8 दिवसांपासून बाप्पा विराजमान आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या अनेक देखाव्यांमध्ये खूप वेगवेगळ्या सामाजिक संदेशांच्या सोबत आणि गौरींच्या सोबतही ते आलेले आहेत. पण आता आजचा दिवस असा आहे की त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे, कारण उद्या आणि परवा एवढे 2 दिवस ते आपल्यासोबत असतील. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण भेटलो आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने जर का कोणाशी आपली ओळख झाली तर आपल्याला लक्षात राहतं, हां तुम्ही गणपतीच्या पांडलमध्ये आपल्याला भेटला होतात. सामाजिक अभिसरणाचं एक केंद्र असलेले हे पांडल आता 2 दिवसांच्यासाठीच आहेत, त्यामुळे त्याच्याही बद्दल आपण थोडंसं बोलूया. आणि नेहमीप्रमाणे वंदन कार्यक्रमात तुम्हीही सहभागी व्हा. कार्यक्रमातलं पुढचं गीत तुमच्यासाठी.

डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भरपूर भाविकांच्या मनामध्ये अशी श्रद्धा असते की आपण जिथे जातो आहोत तिथे आपल्यासोबत आपला देव येणार आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, किंवा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, असं संतांनी म्हणूनच ठेवलेलं आहे. पण आपल्या नेहमीच्या आयुष्यातनं थोडासा वेळ काढून या भक्तिमार्गावर जे जे भाविक चालत असतात त्यांच्या सगळ्यांच्यासाठी भारतातली काही ठिकाणं आहेत ती पुण्यप्रद होतील असा श्लोकच आहे. अयोध्या, द्वारावती, काशिकांची अवंतिका या सगळ्या ठिकाणांच्या सोबतच काशीला जायचं तर ते गणपती दर्शनासाठी सुद्धा कित्येक लोक जातात हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे काशी विश्वनाथाची परिक्रमा आपण केल्याच्या नंतर खरं म्हणजे तिथे जे गणपती आहेत त्यांची परिक्रमा सुद्धा केली जाते. म्हणजे फक्त काशी विश्वनाथासाठीच नाही तर तिथे असलेल्या वेगवेगळ्या विनायकांच्या दर्शनासाठी काशी विश्वनाथाची परिक्रमा केली जाते. गुरुचरित्राच्या 41व्या अध्यायामध्ये या काशी विनायक परिक्रमेचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये देहली, षोडश, उद्दंड, पाशपाणी, खर्व, एकपाद, चंडी, मोद, प्रमोद, दुर्मुख, सुमुख आणि गणनायक अशा विनायकांचा उल्लेख आहे. ही आणि अशी इंटरेस्टिंग माहिती सापडल्यानंतर मला असं वाटतं की तुमच्याकडेही ती असावी. पण तुम्ही कोणी यापैकी एखाद्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे का? आणि या विनायकांच्या काशी विश्वनाथ किंबहुना काशी विनायक परिक्रमेबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर ती मला जरूर लिहून कळवा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर. मला मिळालेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतेच, पण कार्यक्रमात ऐकूया पुढचं गीत.

अरुण इंगळे आणि प्रज्ञा खांडेकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं. म्हणजे आपण बोलतो आहोत काशीच्या विनायक परिक्रमेबद्दल. आता षोडश उद्दंड पाशपाणी खर्व हे जे या पद्धतीच्या मूर्ती आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मग या मूर्तींचं वेगळे पण काय, तर ह्या गणपतीच्या विनायक स्वरूपातल्या मूर्ती आहेत आणि त्या नावानेच ओळखल्या जातात, कारण त्या मूर्तींची शैली त्याप्रमाणे तयार झालेली आहे. या सगळ्या मंदिरांच्या मध्ये, म्हणजे जेव्हाही आपण कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला जातो तेव्हा सोबत काही गोष्टी घेऊन जाव्या आणि त्या गणपतीला त्याचप्रमाणे वाहाव्या असा आपल्याला शिकवलेलं असतं. गणपतीला काय काय व्हायचं, तर त्याला आवडतात त्या दुर्वा, जास्वंदाची किंवा कुठल्याही लाल रंगाची फुलं, नारळ किंवा त्यांच्या तुम्हाला शक्य असेल तर त्याच्या आवडीचे उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक आणि त्याच्यासोबत एक तुपाचा दिवा. याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल ना. दुर्वा ही एक अशी गोष्ट आहे जी साधारण गवतासारखी दिसते पण एकत्र जर गवतात उगवलेली असेल तर सगळ्यांनाच पटकन ओळखता येत नाही. अत्यंत औषधी, पोटाला शांतता देणारी, ॲसिडिटीचा ज्यांना त्रास असेल त्याच्यापासून वाचवणारी अशी औषधी ही वनस्पती आहे. आणि या दुर्वा गणपतीला वाहताना त्या विशिष्ट प्रकारे 3 किंवा 5 हीर असलेल्या अशा निवडायच्या असतात आणि अशा 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला आपण न्यायची असते. तर या गोष्टींच्या पाठीमागेही काहीतरी विज्ञान आहे. दुर्वा ज्याला ओळखता येतात त्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती असते आणि त्या दुर्वा गोळा करताना सकाळच्या किंवा दुपारच्या वेळेला किंवा कधी जेव्हा आपण बाहेर मोकळ्या वातावरणात जातो त्यावेळेला गवतातल्या इतर गोष्टींमधनं दुर्वा ओळखणं, त्यांची जुडी बांधणं, तसंच लाल फुलांची झाडं जिथे असतात त्याच्याजवळ तुमचा वावर झाला की आपोआप तुम्हाला त्या झाडांमधून काही ना काही तत्व मिळतं आणि भक्तिभावनेने स्वतःच्या परसातली सुद्धा लाल फुलं ही गणपती बाप्पाला तुम्ही देऊन टाकता. याच्या पाठीमागे मनाचं विज्ञान पण आहे आणि त्याचबरोबर आपल्या निसर्गाशी झालेलं थोडंसं तादात्म्य हे सुद्धा आहे. काशी विनायक परिक्रमेमध्ये या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही नेणं अपेक्षित आहे, पण आता त्या सगळीकडे आपल्याला विकतच उपलब्ध असतात, त्यामुळे बऱ्याच देवळांच्यामध्ये जाताना आपण बाहेरनं त्या घेतो आणि देवळामध्ये वाहतो. पण त्यानिमित्ताने स्वतःसोबत काढलेला थोडासा वेळ गणपती बाप्पाच्यासाठी का होईना निसर्गामध्ये किंवा झाडांच्या गवताच्यामध्ये थोडंसं वावरणं, या सगळ्या गोष्टी अभिप्रेत असतील का? तुम्हाला काय वाटतं मला कळवा. आणि कार्यक्रमात ऐकूया पुढचं गाणं.

जासे पद पंकज रज सुर सवे मस्तके धरावे जासे पद पंकज रज सुर सवे मस्तके धरावे जाचानत भग